0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: नमस्कार श्रोत्यांनो, शेडी सोबत आपण आहात त्या वेदमूर्च स्वर आणि स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात। आज जे श्रोत्यांनो शनिवार आहे, वीकेंडची सुरुवात झालेली आहे, तेव्हा आनंदाने दणक्यात कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतनु याक्षणी एक विशेष गाणं ऐकूया. काल महाराष्ट्र दिन होता तेव्हा या निमित्ताने तुमच्यासाठी वाजत आहोत एक विशेष गाणं, याचा आस्वाद घेऊया.

श्रोतांनो, आज मे महिन्याचा पहिला शनिवार आहे, पाचवा महिना चालू आहे. बघता बघता पाच महिने होऊन गेले श्रोतांनो. सो लेट्स होप की येणारे महिने खूपच छान असणार आहे. तेव्हा श्रोतांनो, कीप ट्यूनिंग, आमची साथ देत राहा. मे महिन्याचा आनंद घ्या, शनिवारचा आनंद घ्या, आजच्या या दिवसाचा आनंद घ्या.

0: श्रोत्यांनो, आशा करतो की तुम्ही तुमच्या शनिवारचा आनंद घेत आहात आमच्यासोबत काही श्रवणीय गाण्यांसोबत. शनिवार श्रोत्यांनो म्हणजे आरामाचा दिवस, भटकंतीचा दिवस. तेव्हा या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, भटकंतीचा आस्वाद घेत आहात. या क्षणी तुम्ही कुठेही असाल श्रोत्यांनो ट्युनिंग करा आणि आमची साथ देत राहा. या क्षणी तुमच्या 60 वाजता आहोत रोहित राव त्यांच्या सुमधुर आवाजात. नेक्स्ट ट्रॅक तेव्हा याचा आस्वाद घ्या.
1: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची.

आता दिवसा गच्चीवर उन्हें खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

हॅलो अगेन श्रोत्यांनो, शिर्डी सोबत आपण आहात. वेदमूर्ष स्वर परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात. मी आहे शिरीष आणि मी तुमची साथ देणार आहे 1:45 पर्यंत. तेव्हा श्रोत्यांनो, आमची साथ देत राहा. या क्षणी पुढचं गाणं तुम्हा सर्वांसाठी क्रांती ज्योती विद्यालय या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आहे शनिवार, वीकेंडची सुरुवात झालेली आहे. अँड श्रोतृणू, आजच्या दिवशी कोळी गीत अनिवार्य आहे, तेव्हा येस अर्थातच या क्षणी तुमच्यासाठी 8 वाजता आहोत एक कोळी गीत, याचा आस्वाद घ्या.
1: बेगिन चला चला,
2: हे मायमचा हल्ला हल्ला का नाही?
3: अरे हल्ला आहे, चला.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिकमणी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही महाराष्ट्र देशाला प्रणाम करून कार्यक्रमाचा आरंभ आम्ही करणार आहोत. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियामूच्या एक महाराष्ट्र देशा या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आस्वाद घेऊया.
1: जय हिंद, जय महाराष्ट्र.

आता जिकडे जिकडे अटक होईल तिकडे तिकडे सभा। महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईल, पण या विषयापासून तोच बरेही मागे ती हटणार नाही, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवावं, सगळ्यांनी लक्षात ठेवावं, आणि तुम्ही तर नक्की रे।

त्या वेळेला कशी भाषण झाली होती मोदींची. जानेवारीपासून तुम्हाला दिसेल एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. ते रोज खिडकीत बाहेर होतो, रोज तो शिवाजी पार्कला कट्टा, तेच रंग, तीच माणसं फिरतायत. नवीन भारत.

मराठा दिदुगा मिलवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही श्रींची इच्छा, स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छाच होती. ऐकूया रोहित रहूत यांच्या सुमधुर आवाजात स्वराज्य.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचे कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या मी वाजवित आहोत आदर शिंदे यांच्या समुद्रवाजात. ऐकूया एक पोवाडा, ती तलवार, आस्वाद घेऊया.

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.